0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आत्ता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. आत्ता दीप भव.

नमस्कार आरजे अदनान तुमच्या सोबत आहे ऑन MGM 90.8 FM. आपण या गणेश उत्सवात अष्टविनायक गणपतींबद्दल जाणून घेत आहोत. तर आज आपण ऐकूयात रांजणगावचा गणपती. अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असंही म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण. अष्टविनायक गणपतींपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराला जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनी देखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभा मंडप बांधला होता. हे श्री महागणपतीचे स्थान 10व्या शतकातील आहे. श्री गणेशाला 10 हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी गणेशाची मूर्ती आहे. ऐकत रहा MGM 90.8 FM.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: मेरी हमरंग, मुझको थाम ले, जिंदगी से भाग कर आया हूं.
3: बारिश हो रही है, ये बारिश ना होती तू भी ना आती.

तुम्हाला माहितीये का की 90च्या दशकातील जंगल बुक या सर्वाधिक लोकप्रिय शोचे नाव आणि टायटल सॉन्ग जेव्हा दूरदर्शनला दाखवण्यात आले तेव्हा टायटल सॉन्ग मधील जंगल जंगल बात चली है या गाण्यातील एक शब्द म्हणजे चड्डी पहन के फूल खिला है। हा शब्द चॅनलने काढण्याची इच्छा दाखवली बट गीतकार मागे फिरायला तयार नव्हते। त्यांचं म्हणणं होतं की हा शब्द आम्ही काढू शकत नाही। शेवटी कोणताच पर्याय उरला नसल्यामुळं गाणं हे आहे तसंच प्रदर्शित झालं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुलजार यांनी हे गाणं लिहिलेलं होतं आणि जेव्हा हे गाणं प्रदर्शित झालं तेव्हापासून ते आजपर्यंत आपल्या सर्वांच्या तोंडावर हे गाणं आहे। आणि या गाण्यासोबत आपल्या लहानपणीच्या असंख्य गोड आठवणी आहेत स्पेशली दूरदर्शनच्या त्या काळातील। सो असं हे गाणं होतं। स्टे ट्यून ऑन MGM 90.8 FM साथ है तो

0: मन भावन। अरे सोचिका कुठं राहिली काय माहित, एवढा उशीर तर कधीच करत नाहीये। वाटतं आजचा कार्यक्रम मला एकट्याला करावा लागणार आहे।
1: थांब सुजल, आले मी।
0: अरे आलीस तू, मला वाटलं कुठे पाणी भरायला गेली की काय।
1: पाणी भरायला? नाही नाही सुजल, विहीर हँडपंप वर पाणी भरायला जाणं आता जुन्या काळातलं झालं। आता तर आपल्या घरातच नळातून पाणी येतं।
0: होय, अगदी बरोबर बोलतीयस। आधी आणि आताच्या काळात खूप फरक पडलाय बघ।
1: मला आजही आठवतंय, माझ्या गावातल्या बायका, मुली आणि घरातले लोक सकाळपासूनच पाण्याची व्यवस्था करण्यात लागलेले असायचे, कारण पाणी भरून झालं की बाकीची कामं वेळेत करता यायची।
0: बरोबर आहे, कित्येक वेळा तर दिवसातून दोन दोन फेऱ्या माराव्या लागायच्या, नाहीतर पाणी कमी पडायचं
1: आणि मुलींचं शिक्षण सुद्धा सुटायचं। एवढंच नाही तर खराब पाणी प्यायल्याने आजारी पडणं ही तर नेहमीचीच गोष्ट झाली होती।
0: पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा है,
1: सोचू मैं सोचू तेरा ढंग कैसा।
0: वा सोचिका, हे तर नवीन गाणं तयार झालंय।
1: सुजल महाराज, गाण्याचा टाइम संपला, आता कार्यक्रम पुढे नेऊया।
0: हो हो, आपल्या सगळ्यांना सुजलचा
1: आणि स्वच्छिकाचा नमस्कार।
2: जलशक्ती मंत्रालय, पेयजल, स्वच्छता विभाग, कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि MGM 90.8 FM यांच्या संयुक्त विद्यमाने
3: स्वच्छ सुजल गाव की कहानी रेडिओ की जुबानी।
1: सुजल, जल जीवन मिशनने खरंच खूप काही बदललं आहे। 2019 मध्ये सुरू झालेल्या जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल कार्यक्रमामुळे देशातल्या कोट्यवधी ग्रामीण घरांमध्ये नळातून पाणी पोहोचायला सुरुवात झाली आहे।
0: होय, आता बायका, वृद्ध लोक आणि मुलींना पाणी आणण्यासाठी घराबाहेर जावं लागत नाहीये।
1: पण हे सगळं एवढं सोपं नव्हतं। बऱ्याच लोकांना वाटतं की जल जीवन मिशन म्हणजे फक्त पाईप टाकण्याचं काम, पण खरं तर प्रत्येक कुटुंबाला रोज स्वच्छ, सुरक्षित आणि पुरेसं पाणी मिळावं हा यामागचा मुख्य उद्देश।
0: आज आपल्या नळातून जे पाणी येतंय ना, ते आपोआप आलेलं नाहीये, त्यामागे संपूर्ण देशाची मेहनत आणि लोकांचा सहभाग आहे। आता जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत हे काम 2028 पर्यंत वाढवण्यात आले, जेणेकरून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचेल आणि प्रत्येक गावातल्या पाणी योजनांचं चांगलं संचालन, देखभाल आणि नियमित सेवा सुरू राहील।
1: सुजल, ग्राम जल आणि स्वच्छता समिती म्हणजे काय?
0: ग्राम जल आणि स्वच्छता समिती म्हणजे आपली पाणी समिती। ही समिती प्रत्येक गावात तयार केली जाते आणि या समितीत किमान निम्म्या महिला असणं गरजेचं आहे।
1: पण या समितीचं काम काय असतं?
0: ग्राम जल आणि स्वच्छता समिती म्हणजे पाणी समितीचं काम आहे गावात पाण्याचा पुरवठा व्यवस्थित सुरू आहे की नाही हे पाहणं, नल जल मित्र म्हणजे ऑपरेटर यांच्या मदतीने मोटार, पाइपलाइन आणि टाकीचे देखभाल करून घेणं, पाईपला गळती असेल तर ती दुरुस्त करणं, पाण्याची गुणवत्ता वेळोवेळी तपासणं आणि पाणी वापरासाठी जो शुल्क आहे त्याबाबत लोकांना माहिती देणं आणि जागरूक करणं।
1: बापरे, हे सगळं गावातले लोकच करणार?
0: अरे नाही, हे सगळं करण्यासाठी पंचायत त्यांना मदत करते आणि काही कामांसाठी स्वयंसहायता समूहाच्या दीदींची मदत सुद्धा घेता येते।
1: आणि पंचायत स्तरावर सरपंच, प्रधान, मुखिया आणि पंचायत प्रतिनिधींची काय भूमिका असते?
0: पंचायत स्तरावर सरपंच, प्रधान, मुखिया आणि पंचायत प्रतिनिधी पाणी समिती सोबत मिळून योजनेची देखभाल करतात, त्यामुळे लोकांचा या योजनेवरचा विश्वास कायम राहतो।
1: आता समुदायाची भूमिका पण सांगा ना सुजल कुमार।
0: समुदाय हा सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे। लोकांचा सहभाग नसेल तर कोणतीही योजना व्यवस्थित चालवणं आणि ती कायम टिकवणं खूप अवघड आहे। आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे पाणी समिती आणि पंचायत सोबत मिळून काम करणं, वेळेवर पाणी सेवा शुल्क देणं, पाणी वाया जाऊ न देणं, पाण्याच्या स्त्रोताचं संरक्षण आणि ते टिकून राहावेत यासाठी पाण्याचं रिचार्ज करणं आणि तक्रार असेल तर ती लपवून न ठेवता लगेच सांगणं आणि सरकार सोबत मिळून त्यावर उपाय शोधणं।
1: जेव्हा प्रत्येक व्यक्ती म्हणेल ही योजना माझी आहे, तेव्हाच ही योजना कायम टिकेल।
0: अगदी बरोबर, म्हणूनच आता पाण्याचा पुरवठा, पाण्याची गुणवत्ता आणि देखभाल यासारखी योजनेची माहिती लोकांसमोर ठेवण्यावरही भर दिला जात आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला योग्य माहिती मिळेल आणि आपली भूमिका काय आहे हे समजेल।
1: पण योजनेत काही बिघाड झाला तर तो कसा ठीक करतात?
0: अशी काही अडचण आली तर गावकरी आपल्या सरपंचाला किंवा पाणी समितीच्या सदस्यांना सांगू शकतात। योजनेचं काम पाहण्यासाठी एक ऑपरेटर सुद्धा असतो, त्याला आपण नल जल मित्र म्हणतो, त्या छोट्या समस्या सोडवतो आणि मोठी अडचण असेल तर जिल्हा स्तरावर असलेल्या DTU शी संपर्क करून त्याची मदत घेता येते।
1: हे तर खूपच छान आहे।
0: या मिशन अंतर्गत आतापर्यंत किती प्रगती झाली आहे आणि JJM 2.0 मध्ये नेमकं काय खास आहे हे आपल्याला सांगणार आहेत जल जीवन मिशनचे मिशन डायरेक्टर श्री कमल किशोर सोल। चला त्यांचं म्हणणं ऐकूयात।
4: नमस्कार साथियों, मैं कमल किशोर सोन, अपर सचिव एवं मिशन निदेशक राष्ट्रीय जल जीवन मिशन। रेडियो कार्यक्रम स्वच्छ सुजल गांव की कहानी रेडियो की जुबानी के माध्यम से आप सभी से जुड़कर मुझे बहुत खुशी हो रही है। चूंकि आज का यह एपिसोड जल जीवन मिशन पर केंद्रित है, इसलिए मैं इस कार्यक्रम के माध्यम से इसकी कुछ महत्वपूर्ण बातें आप सभी के साथ साझा करना चाहता हूँ। साथियों, जल जीवन मिशन का मुख्य उद्देश्य यही रहा है कि भारत के हर ग्रामीण क्षेत्र में हर घर तक और गांव के आंगनवाड़ी व स्कूल जैसे संस्थानों तक पाइपलाइन के माध्यम से नल से साफ और सुरक्षित पीने का पानी पहुंचे। पिछले कुछ वर्षों में हम इस दिशा में तेजी से आगे बढ़े हैं। आज मिशन उस चरण में पहुंच चुका है जहां कई गांवों और पंचायतों में योजनाएं पूरी हो चुकी हैं और अब उनका संचालन और रखरखाव सबसे महत्वपूर्ण विषय बन गया है। इसी क्रम में मैं आप सभी को यह भी बताना चाहूंगा कि जल जीवन मिशन का दूसरा चरण लागू हो चुका है, जिसके अंतर्गत मिशन को 2028 तक बढ़ाया गया है। इस नए चरण में जल जीवन मिशन अब नए सुधारों के साथ संचालित हो रहा है। अब हमारा ध्यान सिर्फ हर घर तक नल से जल पहुंचाने तक ही सीमित नहीं है, बल्कि यह सुनिश्चित करना है कि यह सेवा नियमित, सुरक्षित और लंबे समय तक सतत रूप से बनी रहे। इसके लिए गांव के लोगों की भूमिका को और मजबूत किया जा रहा है। जल सेवा आकलन के माध्यम से गांव के लोग खुद अपनी योजना की समीक्षा करते हैं एवं पानी की उपलब्धता, गुणवत्ता और सेवा की स्थिति को समझते हैं। इसके बाद जिला स्तर की तकनीकी टीम यानी DTU डिस्ट्रिक्ट टेक्निकल यूनिट की मदद से सेवा में सुधार की योजना तैयार करती है। DTU पंचायतों को रख रखाव एवं मरम्मत के कार्यों में भी मदद करता है। साथ ही जल जीवन मिशन के तहत जन भागीदारी को बढ़ावा देने हेतु संवाद कार्यक्रम के माध्यम से दो स्तरों पर सीख और अनुभव साझा किए जा रहे हैं। सुजल ग्राम पेयजल संवाद में ग्राम और ग्राम पंचायत अपनी अच्छी पहल और उपलब्धियां राष्ट्रीय स्तर तक साझा करते हैं, जिससे उन्हें पहचान मिलती है, उनके कार्यों को सराहा जाता है और देश के दूसरे गांव भी उनसे सीखते हैं। वहीं DC और DM पेयजल संवाद एक ऐसा मंच है जहां जिला प्रशासन अपने जिले के सफल उदाहरण और अनुभव साझा करता है, जिससे पेयजल से जुड़े प्रभावी समाधान और श्रेष्ठ कार्य पूरे जिले के साथ साथ अन्य क्षेत्रों तक भी पहुंचते हैं। वहीं DC DM पेयजल संवाद में जिला प्रशासन अपने जिले के सफल उदाहरण और अनुभव साझा करते हैं, जिससे पेयजल संबंधित जरूरी समाधान और बेहतर कार्यों को पूरे जिले और अन्य स्थानों तक पहुँचाते हैं। दोस्तों, जल जीवन मिशन केवल पाइप और टंकी लगाने की योजना नहीं है, बल्कि यह जन भागीदारी पर आधारित एक जन आंदोलन है। जब गांव खुद अपनी जल व्यवस्था को समझकर संभालता है, तभी यह लंबे समय तक टिकाऊ रहती है। इसलिए जल स्रोतों की सुरक्षा, गुणवत्ता बनाए रखना और समुदाय की भागीदारी इस मिशन के प्रमुख आधार हैं, ताकि पानी आने वाली पीढ़ियों तक सुरक्षित बना रहे।
0: सोचे का मिशन डायरेक्टर श्री कमल किशोर सोन यांनी सांगितल्याप्रमाणे जल जीवन मिशन 2.0 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे, त्यामुळे पाण्याची सेवा नियमित, टिकाऊ आणि चांगल्या पद्धतीने सुरू ठेवता येणार आहे। विचार कर, आताच्या घडीला देशातल्या 15 कोटींपेक्षा जास्त घरांमध्ये नळातून पाणी येते। जेव्हा देशातल्या प्रत्येक घरात नळातून नियमित आणि सतत पाणी यायला लागेल, तेव्हा लोकांचं आयुष्य किती सोपं होईल ना।
1: हो, पण नळातून येणारे हे पाणी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे ना, म्हणजे कोणी आजारी पडणार नाही। कोण हसलं? सुजल, तू ऐकलंस का?
0: ही तीच आहे दुषिका, तुझं बोलणं ऐकून हसते।
1: मी काय गंमत केली का?
0: आताच तू काय म्हणालीस?
1: काय म्हणाले?
0: हेच ना, की पाणी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी लोकांची आहे।
1: अगं, तू सारखी हसतेस काय?
5: तुमच्या भुळेपणावर हसतीये। तुम्हाला खरंच स्वच्छ पाणी कसं ओळखायचं आणि त्याचं महत्व काय आहे हे माहिती असतं ना, तर मिथून केव्हाच निघून गेले असते। तुम्हाला वाटतं फक्त घरात पाणी आलं म्हणजे सगळं ठीक झालं, पण समजा हेच पाणी गढूळ झालं तर आजार, हॉस्पिटल, हे सगळं माझ्यामुळेच होणार ना। मी आहे दूषिका, पाणी प्रदूषणाची राणी।
0: पाणी प्रदूषणाची राणी, आता तुझा काळ संपलाय।
1: आता तुझं काहीही चालू देणार नाही.
0: आम्ही ठरवलंय लोकांना स्वच्छ पाण्याचं महत्व सांगणारच.
5: मग काय, आतापर्यंत लोकांच्या घरात पाणी येत नव्हतं का? असं काय बदललं आता? मग काय, आतापर्यंत लोकांच्या घरात पाणी येत नव्हतं का? असं काय बदललं आता?
0: हो, पाणी यायचं रे, पण जल जीवन मिशन मध्ये प्रत्येक पेयजल योजनेत स्त्रोतापासून येणारं पाणी स्वच्छ करण्यासाठी डिसइन्फेक्शन युनिट आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांटची व्यवस्था केली जाते. क्लोरिनेशन, फिल्टरिंग आणि इतर ट्रीटमेंट प्रक्रियांच्या माध्यमातून स्वच्छ आणि सुरक्षित पाणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.
5: पण पाणी नंतर ही गडूळ होऊ शकतं ना, मग लोकांना ते कसं कळणार?
0: तुला माहित नाही का, जल जीवन मिशन मध्ये पाण्याची गुणवत्ता तपासणं हा खूप महत्वाचा भाग आहे. प्रत्येक गावात 5 महिला आणि दिदींना फील्ड टेस्टिंग किट म्हणजेच FTK च्या माध्यमातून पाण्याची गुणवत्ता तपासण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. गरज पडली तर पाण्याचा सॅम्पल म्हणजेच नमुना लॅबोरेटरी मध्ये पाठवून त्यांची तपासणी केली जाते. आणि JJM च्या नवीन टप्प्यात अशा महिला दिदींच्या समूहाला आता सुजलाम शक्ती असं नाव देण्यात आलंय.
5: स्वच्छिका मॅडम आणि सुजल भाऊ साहेब, लोक माझं तुमच्यापेक्षा जास्त ऐकतात. तुम्ही लोक त्यांना अवघड अवघड कामं सांगता, हे धुवा, ते स्वच्छ ठेवा, असं करा, तसं करा, आणि मी काय सांगते, सडून द्या, काढून टाका, फेकून द्या, राहू द्या, काही काळजी करू नका.
1: पण आता सर्वजण आमचं ऐकतील. आपल्या छोट्या छोट्या सवयींमधून आपण पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवू शकतो हे आम्ही लोकांना सांगतोय.
0: कारण स्वच्छ आणि सुरक्षित पाणी आपल्याला आजारांपासून वाचवतं, मुलांना निरोगी आणि मजबूत बनवतं आणि घरचा खर्चही कमी करतं. कुटुंब निरोगी राहिलं की औषधं आणि उपचारांवर होणारा खर्च कमी होतो आणि हे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी, पोषणासाठी आणि घरच्या इतर गरजांसाठी वापरता येतात. म्हणून तुषिका मॅडम, आता तुमचं बोरिया बिस्तर आवरा.
5: हे जल जीवन मिशन तर सगळ्यांनाच जागरूक करते, काही हरकत नाही. आता जाते मी, पण पुन्हा येईन. ज्या गावातले लोक निष्काळजी होतील तिथे पुन्हा येईन. बघा बर का, पुन्हा येईन.
0: जा जा, आता तुझ्यासाठी तर काही जागा नाही. खंड 3, समुदायाची भूमिका.
1: सुजल, खरंच का लोक आपल्यापेक्षा दूषिकाचं जास्त ऐकतात?
0: नाही ग स्वच्छिका, थोडासा निष्काळजीपणा आणि आळसामुळं आपणच आपल्या पाण्याचे स्रोत खराब करतो आणि मग दूषिकाचा विजय होतो.
1: बरं, तू सांगितलं होतंस ना, जल जीवन मिशन मध्ये बांधकामाच्या वेळी मुख्यतः सरकार आणि विभाग गावकऱ्यांना सोबत घेऊन काम करतात, पण बांधकाम पूर्ण झाल्यावर ही योजना चालवायची जबाबदारी गावातले लोक कशी घेणार? योजना समुदाय आणि पंचायतकडे कशी आणि कधी दिली जाते?
0: हा खरंच महत्वाचा प्रश्न आहे. बांधकाम पूर्ण झाल्यावर काही दिवस स्कीम चारून बघितली जाते, म्हणजे काही कमी जास्त राहिलं नाही ना ते तपासता येतं. याला ट्रायल रन म्हणतात. सगळं व्यवस्थित आहे असं पाहिल्यावर गावाची योजना पंचायत आणि गावकऱ्यांकडे सोपवली जाते आणि हे काम सरकार गावकऱ्यांसोबत मिळून जल अर्पण दिवस म्हणून साजरा करतं. हा ट्रायल रन कमीत कमी 15 दिवसांचा असणं गरजेचं आहे.
1: जल अर्पण दिवस, नाव तर खूप छान आहे, पण याचा अर्थ काय?
0: ही माहिती आपल्याला जल जीवन मिशनचे मिशन डायरेक्टर श्री कमल किशोर सोन देत आहेत.
4: मैं कमल किशोर सोन, अपर सचिव एवं मिशन निदेशक राष्ट्रीय जल जीवन मिशन. चलिए, आज के इस रेडियो कार्यक्रम के माध्यम से मैं आपको बताता हूँ कि जल अर्पण दिवस क्या है. 73वें संविधान संशोधन और जन भागीदारी की भावना के अनुरूप जल जीवन मिशन में जब कोई जल आपूर्ति योजना पूरी होती है तो उसे संचालन और रखरखाव के लिए ग्राम पंचायत और समुदाय को सौंपा जाता है. इसी जिम्मेदारी को उत्सव के रूप में स्वीकार करने के लिए जल अर्पण दिवस मनाया जाता है. दोस्तों, जल अर्पण दिवस उस गांव के लिए एक ऐतिहासिक दिन होता है जब सरकार और विभाग जल जीवन मिशन के अंतर्गत बनी ग्रामीण पाइप जल आपूर्ति योजनाओं को औपचारिक रूप से ग्राम पंचायत एवं ग्राम जल एवं स्वच्छता समिति और समुदाय को सौंपते हैं. इस दिन गांव का समुदाय अपनी जल व्यवस्था को गर्व, जिम्मेदारी और अपनापन के साथ स्वीकार करता है और उसे संभालने व सुरक्षित रखने का सामूहिक संकल्प लेता है.
0: स्वच्छिका, आता जल अर्पण दिवस म्हणजे काय ते समजलं ना? ही माहिती जल जीवन मिशनचे मिशन डायरेक्टर श्री कमल किशोर सोन यांनी दिली.
1: हो अगदी, या दिवसाचा संदेश असा आहे की आता पाणी ही फक्त सरकारची योजना नाही, ही पूर्ण गावाची जबाबदारी आहे. सगळे मिळून याची काळजी घेऊ आज, उद्या आणि पुढची कित्येक वर्ष. पण एक सांग ना, योजना आता हँडओव्हर करायला तयार आहे की नाही हे कसं तपासणार? त्यासाठी काय काय करावं लागेल?
0: योजना गावाकडे देण्याआधी काही गोष्टी तपासल्या जातात. पाणी समिती तयार झाली आहे की नाही, योजना काही दिवस चालून पाहिली जाते, पाणी व्यवस्थित आहे की नाही याची तपासणी झाली की नाही हे सगळं पाहिलं जातं. नल जल मित्र आणि समितीला कामाची माहिती दिली आहे की नाही, संपूर्ण सिस्टीमची प्रत्यक्ष जाऊन तपासणी झाली की नाही आणि सगळी माहिती गावात सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावली जाते. जल चौपाल घेऊन गावकऱ्यांना यात सहभागी करून घेतलं जातं. पाण्याची स्त्रोतांची साफसफाई झालेली असते. हे सगळं पूर्ण झाल्यावरच योजना गावाकडे सोपवली जाते.
1: अरे वा, मग हे सगळं कसं साजरं करायचं?
0: हा एक सगळ्या गावाने मिळून साजरा करायचा उत्सव आहे. आपल्या गावाची जी स्थानिक परंपरा आहे त्याप्रमाणे आपण तो साजरा करू शकतो. सोर्स टू टॅप म्हणजे पाण्याच्या स्त्रोतापासून नळापर्यंत सगळ्यांसोबत मिळून ट्रान्सेक्ट वॉक म्हणजे जल परिक्रमा करता येईल. गावाच्या स्कीमचा नकाशा आणि पाण्याच्या तपासणीचा रिपोर्ट सार्वजनिक ठिकाणी लावता येईल. जल योजनेच्या संरचनांवर पवित्र धागा बांधून जल बंधन करता येईल आणि आपण आपल्या पाणी योजनेस आणि पाण्याच्या स्त्रोतांचं रक्षण करू असा संकल्प घेता येईल. त्यासोबत पाणी वाचवण्याच्या सवयी लावू आणि त्यासाठी योग्य उपायही करू. याच दिवशी योजनेशी संबंधित सगळी कागदपत्र पंचायतकडे हँड ओव्हर केली जातात. हे लक्षात ठेवा, हा दिवस आपल्या स्थानिक संस्कृतीप्रमाणे साजरा करायचा. या दिवशी गावाने आपल्या माननीय खासदारांना, स्थानिक मंत्र्यांना, इतर लोकप्रतिनिधींना आणि बाहेर गावी राहणाऱ्या गावकऱ्यांनाही नक्की बोलवावं. त्याशिवाय सध्या जल जीवन मिशन अंतर्गत आपण जल उत्सव सुद्धा साजरा करत आहोत.
1: जल उत्सव? हा जल उत्सव म्हणजे नेमकं काय?
0: सरकारने जल जीवन मिशन अंतर्गत जल उत्सव 3 स्तरांवर साजरा करण्याचं ठरवलंय. म्हणजे प्रत्येक जण यात सहभागी होऊ शकतो.
1: 3 स्तर जरा सोप्या भाषेत सांग की.
0: सगळ्यात पहिला आहे राष्ट्रीय स्तरावरचा जल महोत्सव. हा दरवर्षी 8 मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून 22 मार्च म्हणजे जागतिक जल दिनापर्यंत साजरा केला जातो.
1: अच्छा, म्हणजे संपूर्ण देशात एकाच वेळी पाण्याबद्दल जागरूकता आणि लोकांचा सहभाग वाढवायचा?
0: अगदी बरोबर. यामध्ये देशभर वेगवेगळे कार्यक्रम, संवाद, सत्कार समारंभ आणि लोकांच्या सहभागाचे कार्यक्रम घेतले जातात. म्हणजे पाण्याबद्दल सगळ्यांमध्ये जागरूकता निर्माण होईल.
1: आणि दुसरा स्तर कोणता?
0: दुसरा आहे राज्य स्तरावरच्या राज्य जल उत्सव किंवा नदी उत्सव. यामध्ये प्रत्येक राज्य आपल्या नद्या, पाण्याशी जोडलेल्या परंपरा आणि स्थानिक संस्कृतीनुसार वेगवेगळे कार्यक्रम घेतात.
1: म्हणजे प्रत्येक राज्य आपल्या पद्धतीने आपल्या ओळखीप्रमाणे जल उत्सव साजरा करणार?
0: हो, नदीच्या काठी कार्यक्रम होतील, कुठे पाणी वाचवण्याची मोहीम होईल तर कुठे स्थानिक सणांसोबत जल उत्सव जोडला जाईल.
1: आणि तिसरा स्तर?
0: तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे गाव आणि पंचायत स्तरावरचा लोक जल उत्सव.
1: हा तर सगळ्यात महत्वाचा आहे, कारण खरं काम तर गावातच होतं.
0: अगदी बरोबर. अशा जल उत्सवामध्ये जल चौपाल घेतली जाते. गावकरी सगळे मिळून आपल्या पाणी योजनेचा आढावा घेतात. काही कमी असेल तर ती सुधारली जाते आणि आपली पाणी सेवा आणखी चांगली केली जाते. पाण्याच्या स्त्रोतांची साफसफाई केली जाते आणि सगळे मिळून योजना पुढे व्यवस्थित चालू ठेवण्याचा संकल्प करतात.
1: म्हणजे देशापासून गावापर्यंत प्रत्येक स्तरावर पाण्याला एक उत्सव, एक जबाबदारी आणि लोकांचा सहभाग यांच्याशी जोडण्यात आला आहे.
0: अगदी बरोबर. जल उत्सव म्हणजे फक्त कार्यक्रम नाही तर लोकांच्या सहभागातून पाण्याची जबाबदारी घेणं.
1: आणि यासाठी जल अर्पण दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले गोरखपूरचे माननीय खासदार श्री रवी किशनजी आणि राजगडचे खासदार श्री रोडमल नागरजी यांच्याशी आम्ही बोललो. चला ते याबद्दल काय म्हणतात ते ऐकूया.
6: धन्यवाद प्रधानमंत्री मोदी जी, धन्यवाद जल शक्ति मंत्रालय सी आर पाटिल साहब, धन्यवाद पूज्य योगी महाराज. एक ऐसी सोच जो मैं इसकी कल्पना कर सकता हूँ बिकॉज मैं विलेज से बिलोंग करता हूँ. पानी जो आने वाले समय पे प्रधानमंत्री जी ने हमेशा कहा है कि कम होता जाएगा, खत्म होता जाएगा धरती पर. अब उसको बचाना, उसको संजो करके रखना और वहां पर पानी की व्यवस्था, हर घर में नल से जल देने की व्यवस्था, ये बहुत बड़ी सोच थी. ये इम्पॉसिबल जैसा था, इम्पॉसिबल जैसा. लेकिन मैंने इसको पॉसिबल होते हुए अपने 6 संसदीय क्षेत्र में देखा. 2.25 लाख लीटर की टंकी लगी, ऑटो मशीन पर पानी हर घर में आ रहा है. कितनी खुशी थी, ये खुशी का कोई मापदंड नहीं.
7: जल जीवन मिशन का जो काम है और आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जो संकल्प है, हर घर नल से जल, मैं आदरणीय प्रधानमंत्री जी की बहुत सराहना करता हूँ, उन्हें बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. और राजगढ़ जिले में भी 1331 के लगभग गांव ये जल जीवन मिशन के अंतर्गत उन्होंने लिए हैं. ये ठीक है कुछ व्यवधान रहे, उसकी वजह से कुछ लेट लतीफ हुई है, लेकिन बहुत ही प्रशंसनीय है. कुंडीबे गांव में तो 24/7 24 घंटे नल से जल प्रदाय हो रहा है, और वहां की जो पद्धति को हमने देखा और वहां से जो हमने सीख ली वो भी बड़ी अनुकरणीय है। सामान्यतः लोग क्या करते हैं कि नल की टोटी निकाल देते हैं तो पानी व्यर्थ में बहता रहता है, लेकिन कुंडी में ग्राम पंचायत के लोगों की मैं सराहना करना चाहता हूं, उन्हें धन्यवाद देता हूं, हर नल में उन्होंने टोटी लगा रखी है। और मैं एक दिन गांव में गया, मैंने टोटी चालू कर दी और लोगों की तरफ देखा तो लोग हंसने लगे। मैंने कहा बस मैं यही चाहता था कि टोटी बंद रहनी चाहिए और ये आप अपनी तरफ से हमारे साथ में खड़े हैं, ये बड़ा ही अच्छा एक वातावरण था, बड़ा अच्छा क्षण था। और अच्छा है जल जीवन मिशन के माध्यम से जैसा कुंडी में हुआ है वैसे अन्य गांव भी हो, और जल्दी से जल्दी आदरणीय प्रधानमंत्री जी का जो सपना है हर घर नल से जल, इसको देने में हम सफल होंगे। जल जीवन मिशन का काम है गांव तक पानी पहुंचाना, लेकिन गांव का वितरण करना है तो ग्राम पंचायत का ही काम है, इसके लिए जन संगठनों को आगे आना पड़ेगा। देखिए जो काम करता है वहां गलतियां होती है, चूक भी होती है, कमियां भी रहती है, लेकिन बहुत अच्छा काम किया है, बहुत अच्छा संकल्प है माननीय प्रधानमंत्री जी का, और हम सब आपके साथ हैं, आपको बहुत बहुत धन्यवाद।
8: गोरखपुर के माननीय सांसद श्री रवि किशन जी और राजगढ़ मध्य प्रदेश के सांसद से बात अभी हमने अपने श्रोताओं को सुनवाई, ये तो बहुत अच्छी बात बताई। सुजल ऐसा लगता है जल अर्पण दिवस और जल उत्सव संस्कृति और जिम्मेदारी का संगम है। इसके अलावा आओ अब ये जानते हैं कि जल जीवन मिशन में कौन कौन सी डिजिटल प्रणालियां विकसित की हैं।
4: पंचायत, ग्राम जल एवं स्वच्छता समिति और समुदाय अपनी पेयजल व्यवस्था को बेहतर ढंग से समझ सके एवं चला सके, इसके लिए भारत सरकार ने कुछ महत्वपूर्ण डिजिटल प्रणालियां विकसित की है। उसमें सबसे प्रमुख है पंचायत डैशबोर्ड। पेयजल सेवाओं को बेहतर बनाने के लिए पंचायत डैशबोर्ड बनाया गया है। इसके माध्यम से सरपंच और मुखिया जी योजनाओं की प्रगति, बनी हुई जल संरचनाएं, पानी की गुणवत्ता और प्रशिक्षण गतिविधियों की जानकारी देख सकते हैं और अपनी राय व सुझाव भी दे सकते हैं। दूसरा महत्वपूर्ण डिजिटल पहल है सुजलाम डाटाबेस। इसके माध्यम से हर पाइप पेयजल योजना की जानकारी स्रोत से लेकर नल तक एक ही मंच पर उपलब्ध कराई जा रही है। इसके अंतर्गत प्रत्येक जलापूर्ति योजना और प्रत्येक गांव को एक विशिष्ट पहचान यानी सुजल गांव आईडी प्रदान की जा रही है, जिससे योजना की निगरानी, प्रबंधन और सेवा वितरण को और अधिक पारदर्शी एवं प्रभावी बनाया जा सके। इसके माध्यम से आप अपने गांव की पेयजल योजना की जानकारी जल स्रोत से लेकर नल तक योजना के सभी घटकों को देख पाएंगे। योजना से जुड़ी अन्य आवश्यक जानकारियां भी इसमें उपलब्ध होंगी। तीसरा महत्वपूर्ण पहल है डिसीजन सपोर्ट सिस्टम, जिसे हम निर्णय सहयोग प्रणाली कहते हैं, जिसके बारे में हम सभी जानते हैं कि पानी रहेगा तभी हम उसका उपयोग कर पाएंगे। हर योजना का भविष्य उसके जल स्रोत की सुरक्षा पर निर्भर करता है। यह प्रणाली हमारे परंपरागत स्थानीय ज्ञान, जो सदियों से जल के साथ हमारे अनुभव से विकसित हुआ है, को आधुनिक विज्ञान और तकनीक के साथ जोड़ती है। इस समन्वय से हमें बेहतर निर्णय लेने में सहायता मिलती है, जिससे हम अपने जल स्रोतों को रिचार्ज कर सकते हैं और उन्हें सुरक्षित रह सकते हैं, ताकि आज नल तक पहुंचने वाला पानी कल और आने वाली पीढ़ियों तक भी बना रहे।
1: गोरखपूरचे माननीय खासदार आणि राजगडचे खासदार यांच्याशी झालेली बातचीत आताच आपण आपल्या श्रोत्यांना ऐकवली। सुजल, त्यांनी खूप छान गोष्ट सांगितली। असं वाटतंय की जल अर्पण दिवस आणि जल उत्सव म्हणजे संस्कृती आणि जबाबदारीचा छान संगम आहे। चला आता हेही जाणून घेऊया की जल जीवन मिशन मध्ये कोणकोणत्या डिजिटल सिस्टीम तयार करण्यात आल्या आहेत।
4: पंचायत, ग्राम जल एवं स्वच्छता समिति और समुदाय अपनी पेयजल व्यवस्था को बेहतर ढंग से समझ सके एवं चला सके इसके लिए भारत सरकार ने कुछ महत्वपूर्ण डिजिटल प्रणालियां विकसित की है। उसमें सबसे प्रमुख है पंचायत डैशबोर्ड। पेयजल सेवाओं को बेहतर बनाने के लिए पंचायत डैशबोर्ड बनाया गया है। इसके माध्यम से सरपंच और मुखिया जी योजनाओं की प्रगति, बनी हुई जल संरचनाएं, पानी की गुणवत्ता और प्रशिक्षण गतिविधियों की जानकारी देख सकते हैं और अपनी राय व सुझाव भी दे सकते हैं। दूसरा महत्वपूर्ण डिजिटल पहल है सुजलाम डाटाबेस। इसके माध्यम से हर पाइप पेयजल योजना की जानकारी स्रोत से लेकर नल तक एक ही मंच पर उपलब्ध कराई जा रही है। इसके अंतर्गत प्रत्येक जलापूर्ति योजना और प्रत्येक गांव को एक विशिष्ट पहचान यानी सुजल गांव आईडी प्रदान की जा रही है, जिससे योजना की निगरानी, प्रबंधन और सेवा वितरण को और अधिक पारदर्शी एवं प्रभावी बनाया जा सके। इसके माध्यम से आप अपने गांव की पेयजल योजना की जानकारी जल स्रोत से लेकर नल तक योजना के सभी घटकों को देख पाएंगे। योजना से जुड़ी अन्य आवश्यक जानकारियां भी इसमें उपलब्ध होंगी। तीसरा महत्वपूर्ण पहल है डिसीजन सपोर्ट सिस्टम, जिसे हम निर्णय सहयोग प्रणाली कहते हैं, जिसके बारे में हम सभी जानते हैं कि पानी रहेगा तभी हम उसका उपयोग कर पाएंगे। हर योजना का भविष्य उसके जल स्रोत की सुरक्षा पर निर्भर करता है। यह प्रणाली हमारे परंपरागत स्थानीय ज्ञान, जो सदियों से जल के साथ हमारे अनुभव से विकसित हुआ है, को आधुनिक विज्ञान और तकनीक के साथ जोड़ती है। इस समन्वय से हमें बेहतर निर्णय लेने में सहायता मिलती है, जिससे हम अपने जल स्रोतों को रिचार्ज कर सकते हैं और उन्हें सुरक्षित रख सकते हैं, ताकि आज नल तक पहुंचने वाला पानी कल और आने वाली पीढ़ियों तक भी बना रहे।
0: सोचेगा तैयारी पक्की, जवाबदारी सगळ्यांची।
5: मला आज समजलं सगळ्यात ताकद

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

हेलो नमस्कार गुड इवनिंग तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है। मी आहे RJ भूषण आणि शो सुरू झालाय आपला। मित्रांनो संध्याकाळ झाली आहे, कामाचा दिवस जवळपास संपलाय आणि आता घराकडे निघताना एकदम मनात म्हणा गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो गणपती बाप्पा आले की वातावरण काहीतरी वेगळंच पॉझिटिव्ह वाटायला लागतं। घरात आरती, बाहेर मंडपातली आरती, मंडपातली लगबग, कुठे ढोल ताशांचा आवाज आणि अर्थातच प्रसादाच्या निमित्ताने एक मोदक अजून घेतला तर काय बिघडतं असं नेहमी वाटतं ना आपल्याला। पण बाप्पा आपल्याला एक छान गोष्ट शिकवतात, मोठे काम असो किंवा छोटी सुरुवात मनापासून केली की त्याला अर्थ येतो। गणपती आले की फक्त घरातली सजावट बदलत नाही, घरातलं ॲटमॉस्फिअरच बदलतं। कुणाकडे इको फ्रेंडली डेकोरेशन, कुणाकडे सुंदर आरास, कुणी स्वतःच्या हाताने मखर बनवतं। काही घरांमध्ये तर यंदा डेकोरेशन सिंपल ठेवू म्हणून शेवटी घरातल्या सगळ्या खुर्च्यांना लाईट लावलेल्या असतात। पण या सगळ्या मागची खरी मजा काय तर सगळे एकत्र येतात, घरातली मुलं, मोठी माणसं, मित्रमैत्रिणी, प्रत्येकाची काही ना काही भूमिका असते। म्हणूनच गणपतीचा उत्सव हा फक्त पूजा करण्याचा नाही तर एकत्र येण्याचा आणि आनंद शेअर करण्याचा उत्सव आहे। मी आहे RJ भूषण, शो सुरू झालाय आपला। ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है।

वेलकम बैक एमडीएम रेडियो 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण. शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आता गणपती बाप्पांच्या आगमनानंतर घराघरात आणखी एक खास उत्साह म्हणजे गौरी गणपतीचा. गौरी म्हणजे माहेरवाशीन लेकीसारखी, म्हणूनच महाराष्ट्रात गौरीचं स्वागतही अगदी मनापासून केलं जातं. कुठे सुंदर आरास, कुठे पारंपरिक साडी नथीचा साज, तर कुठे गौरींसाठी खास नैवेद्याची तयारी. आणि गंमत म्हणजे प्रत्येक घराची गौरी सजवण्याची पद्धत वेगळी, पण भावना मात्र एकच, घरात सुख समृद्धी आणि आनंद नांदावा. आता घरातल्या महिलांची लगबग सुरू असेल. कुणी स्वयंपाकात बिझी, कुणी सजावटीत बिझी, आणि घरातले पुरुष तोच त्यांचा नेहमीचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, काय मदत करू. आणि हा प्रश्न विचारून ते आपली जबाबदारी तर पार पाडतात. मित्रांनो, गौरी गणपतीच्या या सुंदर वातावरणात आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी लाभो, हीच प्रार्थना. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमडीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण. शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आज एक महत्वाचा दिवसही आहे. आज आहे इंटरनॅशनल इक्वल पे डे. नाव थोडं फॉर्मल वाटतंय, पण मुद्दा एकदम सिंपल. एखादं काम करण्यासाठी महिला असो किंवा पुरुष, जर कामाची जबाबदारी आणि व्हॅल्यू समान असेल, तर त्यासाठी मिळणाऱ्या पगारातही समानतेचा विचार व्हायला हवा. आणि याचा अर्थ फक्त सॅलरी पुरता नाही, कामाची किंमत, संधी, प्रोमोशन, करिअर ग्रोथ, या सगळ्यांमध्ये फेअरनेस महत्वाची आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इक्वल पे ऐकलं की काही लोक म्हणतात, अरे यावर वेगळा दिवस कशाला. पण ज्या गोष्टीबद्दल अजूनही बोलावं लागतंय, त्यावर बोलणं गरजेचं आहे. तर आजच्या दिवसाचा सिंपल मेसेज, कामाची किंमत व्यक्ती कोण आहे यावर नाही, तर कामाची व्हॅल्यू काय आहे यावर ठरायला हवी. मी आहे आर जे भूषण. शो सुरू आहे आपला. ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बैक एमडीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण. शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आता शुक्रवारची संध्याकाळ म्हणजे ऑफिशियली वीकेंड लोडिंग. सोमवारला आपण म्हणतो या आठवड्यात खूप काम आहे. मंगळवारला आपण म्हणतो की अजून 4 दिवस आहेत. बुधवारी एनर्जी थोडी कमी, गुरुवारी वीकेंड जवळ आल्याचा आनंद, आणि शुक्रवार संध्याकाळी मात्र मन म्हणतं की बस आता सोमवारी बघू. पण वीकेंड कसा घालवायचा याचा प्लॅन केलाय का? कुठे फिरायला जाणार असाल, घरच्यांसोबत वेळ घालवणार असाल, किंवा फक्त आराम करणार असाल, तर एक गोष्ट नक्की करा, थोडा वेळ स्वतःसाठी आणि आपल्या माणसांसाठी जरूर ठेवा. कारण काम रोज असतं, पण असा निवांत वेळ नेहमी मिळत नाही. मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

वेलकम बैक एमजीएम रेडियो 90.8 एफएम वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आपल्या मराठवाड्यातल्या प्रवाशांसाठी एक छान अपडेट आली आहे. आता बीड ते पुणे थेट रेल्वे प्रवासाचा नवा मार्ग सुरू झालाय. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीड पुणे पहिल्या रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला आहे. या सेवेचा फायदा बीड आणि आसपासच्या भागातील प्रवाशांना पुण्याशी जोडण्यासाठी होणार आहे. आता पुण्याला जायचं म्हटलं की बस, गाडी, प्रवासाचा वेळ हे सगळं प्लॅनिंग थोडं सोपं होऊ शकतं. आणि मराठवाड्यासाठी कनेक्टिव्हिटी म्हणजे फक्त प्रवासाची सोय नाही, तर शिक्षण, नोकरी, व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी मोठी गोष्ट आहे. म्हणजे आता मराठवाड्याचा प्रवास हळूहळू आणखीन कनेक्टेड होत चाललाय. आणि आता बीडहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना एक नवा पर्याय मिळालाय. आणि प्रवासात खिडकी जवळची सीट मिळाली तर मग काय, पुणे गाठेपर्यंत बाहेरचा नजारा आणि आत चहाचा कप, क्या बात है. मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

वेलकम बैक एमजीएम रेडियो 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण. शो सुरू आहे आपला. मित्रांनो, तुम्हाला एक बॉलिवूडची पॉझिटिव्ह अपडेट सांगतो, पण ही अपडेट बॉक्स ऑफिसशी रिलेटेड नाहीये. रणवीर सिंगने तब्बल 1000 मुलींच्या शिक्षणासाठी मदत करण्याची घोषणा केली आहे, आणि ही घोषणा त्यांनी मुंबईतल्या लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यानच्या एका प्रोग्रामचा भाग म्हणून केली आहे. त्याच प्रोग्राममध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी 20 शाळांच्या रिनोव्हेशनला मदत करण्याची घोषणा सुद्धा केली आहे. म्हणजे आता बॉलिवूडमध्ये चर्चा फक्त कोणता चित्रपट किती कमवतो याची नाहीये, तर स्क्रीनवर दिसणाऱ्या स्टार्सकडून एज्युकेशनसाठी केलेल्या या इनिशिएटिव्हचीही आहे. आणि आज फ्रायडे आहे तर तुम्हाला एक कंटेंटची अपडेट सुद्धा देऊन जातो. आज करीना कपूर खान आणि पृथ्वीराज सुकुमारन यांचा डायरा हा मूव्ही रिलीज झालाय. म्हणजे वीकेंड सुरू करण्यासाठी सिनेमा लवर्सकडे आणखीन एक ऑप्शन आहे. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण. शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आपण बाहेर असताना कुठे फ्री वायफाय दिसलं की लगेच कनेक्ट होतो. शेवटी फ्री हा शब्द दिसला की आपला हात हा आपोआप कनेक्टकडे जातो. पण पब्लिक वायफाय वापरताना थोडं सावध राहणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे बँकिंग, UPI किंवा पासवर्ड टाकायचं काम हे पब्लिक वायफायवर टाकणं टाळा. शक्य असेल तर अशा वेळी मोबाईल डेटा वापरा. आणि आणखी एक छोटी सवय लावा, वायफाय वापरून झाल्यावर फोनमध्ये ते नेटवर्क फॉरगेट करून टाका. त्यामुळे तुमचा फोन पुढच्या वेळी त्याच नेटवर्कला आपोआप कनेक्ट होणार नाही. म्हणजे टेक्नॉलॉजी वापरायची आहे पण काळजी पण घ्यायची आहे. मी आहे आरजे भूषण. शो सुरू आहे आपला ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

तुम्हाला माहिती आहे का की 90 दशकातील जंगल बुक या सर्वाधिक लोकप्रिय शोचे नाव आणि टायटल सॉन्ग जेव्हा दूरदर्शनला दाखवण्यात आले तेव्हा टायटल सॉन्ग मधील जंगल जंगल बात चली है या गाण्यातील एक शब्द म्हणजे चड्डी पहन के फूल खिला है। हा शब्द चॅनलने काढण्याची इच्छा दाखवली बट गीतकार मागे फिरायला तयार नव्हते। त्यांचं म्हणणं होतं की हा शब्द आम्ही काढू शकत नाही। शेवटी कोणताच पर्याय उरला नसल्यामुळं गाणं हे आहे तसंच प्रदर्शित झालं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुलजार यांनी हे गाणं लिहिलेलं होतं आणि जेव्हा हे गाणं प्रदर्शित झालं तेव्हापासून ते आजपर्यंत आपल्या सर्वांच्या तोंडावर हे गाणं आहे। आणि या गाण्यासोबत आपल्या लहानपणीच्या असंख्य गोड आठवणी आहेत स्पेशली दूरदर्शनच्या त्या काळातील। सो असं हे गाणं होतं। स्टे ट्यून ऑन MGM 90.8 FM साथ आहे तो।

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी।
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची।
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात।
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455।